उसके बाद खेमटा धा धा तिन धा धा तिन धा धा तिन धा धा तिन धा धा तिन धा धा तिन धा धा तिन धा धा और आखिरी कहरवा।